0: कहा प्रजे को
1: उमरी मरना मंगोल कलंग दिहा लबाव तक हाफसियात
0: ओपरे
1: दालिन उसको सीना कई मगलुतो तक कान उन उक्सुदान मगमुकबांग ता
0: उन समय सदा न तुलुतो उन
1: katong porya sa tikyak dong ba special pods
0: daghan man to sila putahi uy ang asa man ato ba
1: katong lipstick og sarsiadong banok nga may itlog lami sad to
0: ah naman tay beef og manok maong pwede kaayo
1: ah go go go